हे गोविंद हे गोपाल हे दयाल लाल हे गोविंद हे गोपाल हे दयाल लाल हे गोविंद हे गोपाल हे दयाल